तू समझ अचेत ए आणिया राम ए मन मेरिया जट अवगुण गुणी समाणिया राम बहु साध लुभाणे किरत कमाणे।

पूर रहया। सेप जन सेवै ते परवान, जिन सेव्या गुरमत हरे, तिनके कोट सा पाप, खेन पर हर हर दूर करे, तिनके पाप दोग सा बिनसे, जिन मन चित एक आराध्या, तिनका जन्म सबलु सब किया करते, जिन गुरभजनी सच पाखिया, ते तन जानवर पुरख पूरे, जो गुरमत हर जाप पौ दिखमतारे, सेवक जन सेवै ते परवान, जिन सेव्या गुरमत हरे, तू अंतर जामी हर आप, ज्यों तू चलावे प्यारे, हौ तिवे चला, हमरे हाथ किश नाहे, जा तू मिले, पाहों आए मिला, जिनको तू हर मिले स्वामी, तब तिनका लेखा छुड़क गया।

जग माए सुमाणी त्यो जुग पसरी साची सोए नाम रता जन प्रगट होए एक साचे साबद रहे लिवलाए से जन साचे साचे पाए साच त्यायन

रोवत आवे रोवत जाए सो हसै, बस्तो होए होए सो उजर, उजर होए सो बसै, जलते थल कर थलते कुआ, कूबते मेर करावे, धरती ते आकाश चढ़ावे, चढ़े आकाश गिरावे, पेखारी ते राज करावे, राजा ते पेखारी, खाल मूर्ख ते पंडित करबो, पंडित ते मुगधारी, नारी ते जो पुरख करावे, पुरखन ते जो नारी, कहो कबीर साधु को प्रीतम, तेस मूर्त बलिहारी।